ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आज आहे 2 ऑक्टोबर, अर्थात देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती। हा उत्सव भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो। गांधी जयंती ही भारताच्या राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे। संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे। महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांचा मोठा प्रभाव आहे। भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा सदैव गौरव केला जातो, त्यामुळे भारतामध्ये या जयंतीला विशेष असं महत्त्व आहे। गांधी जयंतीचं औचित्य साधून महात्मा गांधी यांचा साधेपणा, महात्मा गांधी यांची जेवढी आंदोलनं आहेत, जगामधील एकमेव असे अद्वितीय पुरुष म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल, ज्यांनी इंग्रजासमोर कोणतेही शस्त्रास्त्र न बाळगता अहिंसा या तत्वावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं। त्यामुळे महात्मा गांधी आणि एकंदरीत भारतीय जे स्वातंत्र्य आहे यांना वेगळं करून आपल्याला पाहता येणार नाही। त्यामुळे स्वतंत्र भारताच्या जडणघडणीमध्ये महात्मा गांधी यांचं योगदान हे प्रत्येक भारतीयांनी स्मरणामध्ये ठेवणं तितकंच गरजेचं आहे। आज बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ तेरणा 90.4 FM कडून विनम्र अभिवादन।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना यशाचे अनेक टप्पे पार केलेले असतात, आयुष्यामध्ये चढउतारही पाहिलेला असतो आणि त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होत असतात. त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेत असतो, जेणेकरून आपल्यालाही मोटिवेशन मिळावं.

0: हे आत्ता मी जेव्हा हा परिसर बघतो खूप बदल झाला आहे आणि हा बदल चांगला आहे. यामुळे निश्चितच कॉलेजला आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे.
1: अच्छा, 2016 आणि 2022 सहा वर्षात फरक पडला असं दिसतोय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किमान.
0: हो नक्कीच.
1: बरं, आणि आता दुसरा विषय याच्यामध्ये असा येतो की 2016 आत्ताच्या ह्या 6 वर्षानंतर, तर 2016 अगोदरचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचं तुमचं अकॅडमिक्स होतं, त्या काळातलं जे काही इथलं शिक्षणाचं वातावरण होतं, त्या आपण स्मृतींना काही उजाळा मिळाला का?
0: हो नक्कीच. 2000 कारण जेव्हाही कॉलेज इवन कॉलेज समोरून जाताना नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंच होतं. कॉलेजमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग राहते. आता ते 6 वर्ष झाल्यानंतर कॉलेज सुटलंय तर ते एक कॉलेजमध्ये आल्याची फिलिंग कधी वेगळीच राहते. आणि आय ऑलवेज लाईक इन द कॉलेज.
1: काय जुन्या मित्रांची वगैरे आठवण, त्यावेळेस केलेलं मौज मजा असं सगळं?
0: खूप, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये. इथं लास्ट इयरला आम्ही या बिल्डिंगमध्ये होतो आपण जिथे बसलो होतो. फर्स्ट इयरला तिकडं फर्स्ट इयरची सेपरेट बिल्डिंग होती, तिकडे वेगळीच धमाल होती. तिथे लायब्ररीमध्ये लायब्ररीचा एरियामध्ये थोडासा धिंगाणा खूप चालायचा. शांततेची गरज होती पण तिथे धिंगाणा खूप चालायचा. खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात.
1: सुरुवातीला तर आता ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असणार आहेत, पण आता जे ऐकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे पण ऋषिकेश तुमच्याकडून ऐकायचं आहे की 4 वर्षाच्या कालावधीमध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या कालावधीमध्ये, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातलं तुमचं शिक्षण कसं राहिलं, अकॅडमिक्स कसं राहिलं?
0: ॲक्च्युली माझं आता 2012 मी फर्स्ट म्हणजे ॲडमिशन घेतलं. 2012 म्हणजे इंजिनिअरिंग करायचं माहिती होतं फक्त. पण इंजिनिअरिंग काय असतं हे कॉलेजमध्ये आल्यानंतरच कळतं. म्हणजे एवढी म्हणजे माझ्या घरात कोणी एवढं असं जास्त शिकलेलं नव्हतं, त्यामुळं माहिती होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. ऐकून होतो की इंजिनिअरिंग चांगलं असतं, इंजिनिअरिंगने आयुष्य सुधारतं. पण ते इंजिनिअरिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही, एक 5-6 महिने इथं घालवल्यानंतर समजून येतं की बाबा हळूहळू ही अशी गोष्ट आहे.
1: अच्छा, आणि आपल्याला जे काय ग्रो करायचं आहे त्याच्या स्टडीचा पण फॉर्मॅट बदलतो.
0: हो बरोबर, कारण आपण 12वीपर्यंत एक विद्यार्थ्याचा एक वेगळा माइंडसेट असतो. आणि माझं असं होतं की आम्ही जे माझं जे 12वीपर्यंत स्कूलिंग झालं ते आमचं कॉलेज जे होतं ते हायस्कूलला जोडूनच होतं, ज्युनियर कॉलेज जे म्हणजे ते शाळेचा वेगळा अनुभव नव्हता, तो शाळेपेक्षा वेगळा अनुभव नव्हता.
1: वेगळा अनुभव नव्हता कॉलेजचा.
0: पण इथे डायरेक्ट नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पूर्णपणे एक फेज चेंज झाल्यासारखा अनुभव, म्हणजे आयुष्यामध्ये एक नवीन फेज चालू झाल्यासारखा.
1: 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आता मेकॅनिकलला तर प्रवेश घेतलेला होता, त्यामुळे मेकॅनिकलच्याच माध्यमातून तुम्हाला पुढचं करिअर घडवायचं होतं. तर त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लेक्चरचा सपोर्ट असेल किंवा तुमच्या स्वतःचा स्टडीचा भाग असेल, तो कसा राहिला?
0: नक्कीच, कारण अकॅडमिकली आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक 12वीपर्यंत बेसिक असतो आपला तयार. पण त्यानंतर इम्प्लिमेंटेशन साईड ज्या गोष्टी जे की ज्याच्यासाठी इंजिनिअरिंग गरजेचं असतं ॲप्लिकेशन लेवलला, त्या गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर हळूहळू शिकायला म्हणजे समजायला सुरुवात होते. आणि त्या दृष्टीनं आपण तसा विचार करायला लागतो. तर त्या गोष्टी फर्स्ट इयरला थोडीशी जाणीव यायला लागते हळूहळू. जसं आपण कॉलेजमध्ये ग्रो होत जातो त्यानुसार आपलं एक विचारसरणी पण बदलत जाते हळूहळू. आम्ही फर्स्ट इयरपर्यंत तेवढं कॅज्युअल घेतो माणूस, पण सेकंड इयर थर्ड इयर ह्या गोष्टी थोड्या थोड्या मॅच्युरिटी जशी जशी येत जाते त्यानुसार मग आम्ही त्यानुसार विचार करायला लागतो. आणि ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत आपण तेवढा विचारही नाही करत आणि एक कॉलेज लाईफ जगण्याचा पण आनंद घेतो आपण. पण थर्ड इयर येईल किंवा लास्ट इयर येईपर्यंत आपल्याला एक वेगळं भान पण निर्माण होते की बाबा आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या वेगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा एका लाईफ जॉबच्या जगामध्ये किंवा बिझनेस करायचा, ह्या गोष्टींचा पण आपण हळूहळू विचार करायला लागतो. तोच विचार नॉर्मली होता. माझं बिझनेसचं काही नव्हतं, मला जॉब करायचा होता सुरुवात, कारण बिझनेस करण्यासाठी थोडा
1: अनुभव
0: पण गरजेचा आहे. भविष्यात काय होईल ते माहित नाही.
1: अच्छा अच्छा.
0: पण एक बेसिक
1: इंजिनिअरिंग करत असताना एक कंपनीमध्ये जॉब करणं असा
0: जॉब करणं होता.
1: अच्छा, म्हणजे ज्यावेळेस मेकॅनिकलचं हे 4 वर्षाचं पूर्ण तुमचं शिक्षण होतं त्यासोबत फक्त जे अकॅडमिक्स मधलं जे पाठ्य म्हणजे काय बुक्स मधलं नॉलेज आहे तेवढ्या पुरतंच मर्यादित होतं का इतर पण काही समजा ऍक्टिव्हिटीज असतील, इतर काही समजा नॉलेज गेन करण्याचा भाग असेल तर तोही करत होता?
0: इंजिनिअरिंग मध्ये असताना थोडंफार म्हणजे मी सेकंड इयर थर्ड इयर पर्यंत नाही, पण जेव्हा मी लास्ट इयरला होतो नक्कीच मेकॅनिकलशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर आहेत जे डिझाईन मध्ये वापरले जातात मेकॅनिकल डिझाईन मध्ये, जसं की ऑटोकॅड आहे, कटिया आहे,

0: हे मला हेल्प करतात, हे नक्कीच हेल्प करतात. जर आता ज्या डोमेनमध्ये इवन मेकॅनिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फ्युचर जॉब करता येतो, जसं की एक डिझाईन ही एक फील्ड झाली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्वालिटी चेकमध्ये तुम्हाला ज्या फेजमध्ये किंवा ज्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला ते संलग्न कोर्सेस अवेलेबल असणार आहे. आता तर बऱ्याच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहेत मुलांना, फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत.
1: तेरणा कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते आणि तुमचं मग नातं कसं राहिलं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून?
0: ॲक्च्युली मी म्हणजे भाग्यवान आहे की प्रत्येक म्हणजे ज्या पण वर्षी होतो मी मला सगळ्या शिक्षकांबरोबर चांगलं रिलेशन राहिलं, त्यामुळे मला म्हणजे एखाद्या वेळेस मला जर काही एखादी अडचण आली तर मी माझं तरी मी घाबरत नव्हतो. कसं कारण विद्यार्थ्यांना कसं होतं की कसं जायचं शिक्षकांना अप्रोच कसं करायचं ह्या गोष्टी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवावा आणि आपल्यात काही कमी आहे तर त्या गोष्टी अप्रोच करून सॉल्व्ह करून घ्याव्या, त्या कारण त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर ह्या मी सतत मी शिक्षकांना वर्गातही क्लास चालू असतानाही विचारायचो त्यांना प्रश्न माझे आणि त्यामुळे त्यांच्या मी लक्षातही राहायचो.
1: वा बर. आता एक असा विषय आहे की तो म्हणजे जसं आता इंजिनिअरिंगला स्कूलिंग इथं झालेलं होतं भोसले हायस्कूलला असं म्हटलं, मग असा काही विषय होता का की घरचे काय करतात नेमकं मग वडील वगैरे, आणि त्यांनी काय असं सांगितलं होतं का तुम्हाला की हे स्वप्न पूर्ण करायचं किंवा अशाच पद्धतीनं काहीतरी व्हायला हवं, असं काही झाली होती का चर्चा?
0: माझे वडील सर्व्हिसला होते, BNC मध्ये होते, आई माझी गृहिणीच आहे. असं माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मी त्यांची ती अकॅडमिकली एक्सलंट तेवढी मे बी माझे प्रयत्न कमी पडले आणि तेवढा मी स्कोर करू नाही शकलो, त्यामुळं पण माझ्या मनात होतं की मी इंजिनिअरिंग म्हणजे माझी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, पण त्यांचं पण एक स्वप्न मी पूर्ण करावाची इच्छा होती पण ते नाही झालं. पण जे मी करतोय त्याच्याने त्यांना आता आनंद भेटतोय त्याच्यात माझा आनंद, आय थिंक मी ते मग एक स्वप्न तरी त्यांना मी आनंद देऊ शकतोय माझ्या जे काही मी आता करतोय
1: त्याच्या. फॅमिलीने सपोर्ट केला?
0: हो नक्कीच, कधीही त्यांनी मला असं रोखलं नाही कोणती गोष्ट करण्यापासून. मला हे करायचंय, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी एक वर्ष इंजिनिअरिंग नंतर मी गेट करायचा प्रयत्न गेटची एक्झाम द्यायचं माझं ठरलं होतं. मी त्यांना सांगितलं मी एक वर्ष काही करणार नाही, त्यांनी काहीच म्हणले नाहीत. माझ्या वडिलांनी मला फुल सपोर्ट केला, इवन मी तिथे सक्सेसफुल नाही झालो पण त्यानंतर त्यांनी मला असं कधी जाणून नाही दिलं की बाबा तू असं असं म्हणला होता एक वर्ष घालवलास, पण ते स्वतःला मला जाणीव होती की बाबा मी एक वर्ष घालवलंय पण आता मी काही नाही करू शकलो, ठीक आहे मी आता इथून पुढे अजून जबाबदारीनं मागेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 2016 हे इंजिनिअरिंगचं पासआउट झालं त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये तर जॉब करायचं अगोदरपासून ध्येय होतं, मग ते कसं गाठलं आणि 2016 आज 2022 काय काय चेंज झाले जॉबच्या दृष्टिकोनातून?
0: ॲक्च्युली मी 2016 नंतर पासआउट झाल्यानंतर एक वर्ष तर मी माझं हे गेलं फेल गेलं म्हणण्यासारखं झालं. त्यामध्ये मी नॉलेज भरपूर गेन केलं कारण गेटचा अभ्यास करताना तुम्हाला खूप मोठा पूर्ण इंजिनिअरिंगचा 2-3 अभ्यास एका वर्षात करावा लागतो, त्यामुळं जे थोडाफार जे आपल्या गोष्टी चुकून राहतात आपल्याकडनं इंजिनिअरिंगमध्ये किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टींना बारीकीनं लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी मी लक्षात त्यावेळे त्या एका वर्षामध्ये त्याचा अभ्यास झाला, त्याचा फायदा झाला माझं बेसिक पूर्णपणे म्हणजे पक्क करण्यासाठी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यानंतर मी ॲक्च्युली मी ते असताना कोर्स केला होता एक डिझाईनशी रिलेटेड जे मी तुम्हाला म्हणलं ते कोर्सेस केलेले, पण तो कोर्स इथे उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये तेवढा खोलपर्यंत जेवढा वास्ट जे सॉफ्टवेअर आहे तेवढा ते अवेलेबल नव्हतं. मग पुण्याला जाऊन मला तो कोर्स पूर्णपणे करावा लागला, जेणेकरून मग मला ते तिथून मला मदत झाली की कंपनीमध्ये मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला त्या गोष्टींवर माझा अकॅडमिक प्लस हा कोर्स या दोन्हीचं नॉलेज हे बघितल्यानंतर मी कंपनीत माझं सिलेक्शन झालं.
1: अच्छा, म्हणजे 2017
0: 2017च्या डिसेंबरमध्येच आहे गेस माझं 1.5 वर्ष कारण तो कोर्स करण्याचा कालावधी 6 महिन्याचा होता, पण 6 महिन्याच्या आतच माझं प्लेसमेंट झालं होतं 5व्या महिन्यातच.
1: मुळात आता आपण काय पाहतो की उस्मानाबादच्या भागातून किंवा ग्रामीण भागातून गेलेल्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, तिथं आपण इंटरव्ह्यूला कसं समोर जायचं किंवा काय करायचं असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आज हे ते त्या गोष्टी थोड्यावर दिसून येतात, तर त्याला कसं ओव्हरकम करायचं?
0: नाही नक्कीच, कारण तो अनुभव मीही म्हणजे त्यातून मीही गेलेलो आहे. मी सुरुवात ॲक्च्युली लास्ट इयरला जेव्हा मी होतो त्यावेळेसपासून मी आपल्या कॉलेजमध्ये ना तेव्हा एक TCS कंपनीचे येतात ते, तर त्यांच्या त्या क्लासेसला मी अटेंड केलं. त्यामध्ये थोडंफार इंग्लिश बोलण्याची आणि कम्युनिकेशन स्किल्सची माझी इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या की तुम्हाला हेल्पफुल होतील, तर त्यानुसार मी प्रयत्न करत होतो. मी झोपेत पण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो, मी रात्री स्वतःशी एक डायलॉग क्रिएट करायचो, एखादा सीन क्रिएट करायचो, आणि मग त्यानुसार मी माझाही आणि समोरच्याचंही भाषण म्हणजे संभाषण एकत्र करायचो. आणि तिथे मला कोणी जज करणारं नव्हतं जर मी चुकलो, मग त्यामुळं जे न्यूनगंड ह्याच्यामुळे तयार होतं की समोरचा आपल्याला जज करेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलताय तेव्हा तुम्हाला जज करणारं कोणी नसतं. स्वतःशी बोला किंवा आरशात बघून बोला, जर तुम्हाला समोर प्रतिकृतीच पाहिजे तर आरशात बोला. त्यामुळे काय होतं की हळूहळू तुमची जी भीती आहे ती कमी होत गेली. माझंही ते झालं, हळूहळू ती भीती कमी होत गेली. इंग्लिश तर अजूनही तेवढे परफेक्ट नाही,
1: पण
0: जे कामासाठी गरजेचे आहे मी काम पूर्ण करू शकतो एवढं मला जमतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं. जेवढे तुम्हाला इंग्लिश गरजेचे आहे त्यापेक्षा तुमचं अकॅडमिक सी कंपनीलाही तुम्हाला सगळेच असं नसतात की कस्टमर फेसिंग असतात. तुम्हाला प्रत्येकालाच कम्युनिकेशन स्किल एकदम स्ट्रॉंग पाहिजे किंवा लँग्वेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे असं गरजेचं नसतं. आता काही रोल्स असे असतात की कस्टमर फेसिंग असतात,
1: बरोबर,
0: आणि काही रोल नसतात. तर मग कोणत्या रोलमध्ये तुम्ही जाणार आहेत त्यानुसार मग तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की तुमचे कम्युनिकेशन की तुमची लँग्वेज बिल्ड करायची. लँग्वेज मला तरी आत्तापर्यंत लँग्वेजमुळे कधीही प्रॉब्लेम आला नाही.
1: अच्छा, मग आता 2017 साली जी कंपनी जॉईन केली तीच आता आहे का त्याच्यामध्ये पण चेंजेस?
0: नाही, ऍक्च्युली मी 2017 साली HCL टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी जॉईन केलेली. त्यानंतर मी एक वर्षानंतरच चेंज केलेलं. मला काही इश्यूजमुळं मी दुसरी कंपनी जॉईन केली. त्यानंतर मी कॅपजेमिनी म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे तिथे मी 3 वर्ष होतो. आणि आत्ता मी रिसेंटली डसो सिस्टममध्ये आहे एक वर्ष कार्यरत. आत्ताच 1 नोव्हेंबरलाच माझं 1 वर्ष पूर्ण झालं या कंपनीमध्ये.
1: बरोबर, मग आता ह्या कंपनीमधला जॉब कसा आहे मग नेमका? सॅटिस्फाईड आहे की अजून याच्या पुढे पण?
0: मी आता सध्या माझी R&D प्रोफाईल आहे. मी सध्या तरी खुश आहे या कंपनीमध्ये. फ्युचर म्हणजे माझ्या ज्या गोष्टीमध्ये मला काम करायचं होतं, इवन मी पहिल्या माझ्या 2 कंपन्यांमध्येही या ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करत होतो ती टेक्नॉलॉजी मुळातच ज्या कंपनी मी आत्ता काम करतो त्या कंपनीचीच आहे.
1: अरे वा, हा.
0: तर त्यामुळं तो माझा एक गोल होताच की मला ह्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे सरते शेवटी. तो मला एक प्रकारे पूर्ण झाल्यासारखा वाटतो सध्याला.
1: अच्छा, मग आता बऱ्याच इंजिनियर किंवा जे आता अशा कंपनीमध्ये जॉब करतात प्रत्येकाची इच्छा असते कधी ना कधीतरी एकदा म्हणजे आपण आउट ऑफ कंट्री जाऊन यावं, काहीतरी तिकडे जाऊन काम करून यावं, असं काही स्वप्न आहे किंवा ते पण काही असं पूर्ण करण्याचा विषय आहे?
0: सध्या तरी माझा असा विचार नाही आहे. होता तो विचार प्रत्येकाचा असतो, IT मध्ये काम करणाऱ्यांचा तर नक्कीच असतो. त्यामागे काही फायनान्शियल रिझन्स असतात, कारण बाहेर परदेशी गेल्यानंतरनी जे तुमचं इन्युमरेशन आहे ते वाढतं, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होतो. भविष्यात असा विचार आहे माझा नक्कीच कुठे जायचा माझा, पण बघूया पुढे काय होतं.
1: अच्छा,
0: आता सध्या तरी काय विषय असा विचार नाहीये.
1: तर आता एकूण हे ऐकणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आता आपण बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहतो की तिथल्या भागातले मुलं ॲडमिशन घेताना दिसून येतात. अगोदरचा काळ वेगळा होता, पण आता आपण पाहतो बहुतांशी मुलं उस्मान जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि ते इथलेच विद्यार्थी जे आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि घेतलेले पण आहेत. त्या सर्वांना जर येणारे आहेत त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्यांना अजून काही गेन नॉलेज करायचं असेल तर आजच्या जमान्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतं?
0: माझा असं विचार आहे की इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की तिथं तुमचं बेसिक मुळात तुमचं पक्कं फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनिथिंग. तुमचं जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर वरती तुम्ही काही करू शकता. तर तुमचं फाउंडेशन एकदम बिल्ड करा, त्याच्याने काय होतो त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही काही अचीव करू शकता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टींना नजरअंदाज करून चालतो त्या गोष्टी करू नका. थोडाफार एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्यानुसार जे आपले इंजिनिअरिंगचं कोर नॉलेज आहे ते तुम्हाला कधीही हेल्प करतं. कारण सरतेशेवटी जे फाउंडेशन आहे तुमचं ते तुम्हाला मदत करतं. तर फॉर्म्युलेच काही चेंज होणार नाहीत, पण वरती त्याचं ॲप्लिकेशन ह्या गोष्टीत करायचं की त्या गोष्टीत करायचं ते वेगळा भाग झाला. ते कंपनीत गेल्यानंतर किंवा तुम्ही बिझनेस करता त्यावेळी तुम्ही ठरवता, पण मुळात तुम्हाला त्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या कोर नॉलेजवरती भर द्या आणि कम्युनिकेशन स्किल आणि लँग्वेज थोडंफार त्याचं मदत नक्कीच होते.
1: मित्रांनो, आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत ते ऋषिकेश केंद्रे यांच्याशी. 2016 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत. सध्या डसॉल्ट सिस्टीम यामध्ये पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ऋषिकेश, असा विषय आहे की पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळं झालं, एवढं सगळं सुरळीत झालं की कधी कधी अडचणी पण आल्या?
0: थोडासा ब्राईट स्टुडंट म्हणजे मी म्हणणार नाही स्वतःला, पण थोडं माझं ॲकॅडमिक चांगलं होतं त्यातल्या त्यात, तर मग घरच्यांकडून पण ते कंटिन्युअसची अपेक्षा असते. तर सेकंड इयर फर्स्ट इयर माझं खूप चांगलं गेलं, चांगले मार्क्स आले, घरचे खुश झाले. थर्ड इयरमध्ये मी थोडासा जास्त तेवढा लक्ष दिलं नाही ॲकॅडमिकवरती, जास्त जरा बाकी गोंधळ करणे, मित्रांबरोबर मस्ती करणे या गोष्टींमध्ये थोडा लक्ष दिल्यामुळं थोडंसं माझं थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये मार्क्स कमी आले, त्यामुळं घरचे खूप नाराज झाले होते. पण मग मी त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केलं, बाकीच्या गोष्टीही केल्या, पण यांनाही थोडंसं महत्त्व दिलं आणि मग थोडंफार
1: ना. पण अशा अडचणी आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, चला सगळं सोडून आपण आता कुठं जंगलात जाऊन बसूयात असं कधी
0: नाही, तसा विचार मी करत नाही ॲक्च्युली. मी माझं एक गोल होतं, मी त्या अचीव करण्यासाठी मी प्रेरणात नव्हतो. मी घरातला मोठा आहे, मला एक माझ्या लहान भावंडांसाठी एक आदर्श ठेवायचा होता, जबाबदारी. हा, तर त्या गोष्टीमुळे मी माझं असं वेगळे विचार मी कधीच मनात आणले नाही.
1: अच्छा, बर. मग आता अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये किंवा असं कधी चित्रपट पाहणं किंवा गाणे ऐकणे असा विषय?
0: हा, मी गाणे चित्रपट म्हणजे चित्रपट बघतो, गाणेही ऐकायला मला जुने गाणे, ऍक्च्युअली 90s चे गाणे माझे आवडीचे
1: आहेत.
0: कधी कधी जॅझ म्युझिक वगैरे ते पण मी ऐकायला आवडतं.
1: अच्छा,
0: ते कसं सुदिंग राहतं आणि तुमचं कंट्रोल माइंड शांत करायला मदत करतं जॅझ म्युझिक, माझ्यासाठी तरी.
1: अच्छा अच्छा. मग या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर कुठलं 90s गाणं असं डोक्यात आलं होतं पहिल्यांदा?
0: पप्पा कहते है बड़ा नाम करेगा.
1: अच्छा अच्छा. तर नॉर्मली कसं आहे की एकतर बहुतांशी मी जेवढे ॲल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये एकतर पापा कहते बड़ा नाम करेगा तर असं गाणं येतं, नाहीतर मग थ्री डेट्समधलं एक गाणं येतं, असं एक नेहमी ते गाण्याचा जो असतो.
0: मला ॲक्च्युली मी काही मूवीजमध्ये आजकाल चांगले गाणे येत आहेत, एखादा दुसरं, मला आत्ताचे गाणे तेवढे आवडतच नाही.
1: 90s मधलाच फक्त विषय.
0: हा, कारण लिरिक्स म्हणा किंवा जे ओरिजिनॅलिटी त्या गोष्टी होत्या, आजकाल ते सगळं रिमेक आणि आंटीन हे ते सगळं चाललंय आणि ते रॅप म्युझिक मला तेवढं नाही आवडत.
1: अच्छा, तर निश्चित मी ऋषिकेश केंद्रे तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तुम्ही तुमचा बिझनेस पण स्टार्ट करावं जे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी आहे थोडंसं, प्लस तुम्हाला बाहेर देशामध्ये पण जाऊन यायचं आहे तर त्याचा पण एक विचार करून त्या पद्धतीनं करावं आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही आणखीन यश संपादन करावं असं रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो.
0: खूप खूप धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आणि खास करून फार्मसीमध्ये करिअर करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर ही एक आनंदाची अशी मुलाखत असणार आहे, कारण फार्मसीच्या प्रवेशाचे बी फार्मसीच्या प्रवेशाचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे। 23, 24, 25 सप्टेंबर रोजी हा पहिला राऊंड झालेला आहे आणि आता दुसरा राऊंड तो 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्याला फार्मसीमधलं करिअर करण्यासाठी आणि फार्मसीचा ॲडमिशन घेण्यासाठीचा हा जो कॅप राऊंड आहे तो किती महत्त्वाचा असणार आहे याविषयी परत एकदा आज आपण आजच्या मुलाखतीत जाणून घेणार आहोत। आणि या मुलाखतीसाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तथा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांना। ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर पण आहेत बाटू युनिव्हर्सिटीचे, तथा या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना। आणि त्यांनी जो पहिल्या राऊंडच्या अगोदर 21-22 तारखेला जी आपण मुलाखत ऐकली, 23 तारखेला मुलाखत ऐकली, त्या मुलाखतीमध्ये एकूण फर्स्ट राऊंड आणि फर्स्ट राऊंडच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे डॉक्युमेंट्स असणार आहेत किंवा बाकीच्या गोष्टी असणार आहेत त्या किती महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याचं आपण नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी आपल्या सर्वांना अतिशय विस्तृत आणि खूप सखोल अशी माहिती सांगितली होती। त्याचा निश्चित आपल्याला फायदा झाला आणि ते दिसून आलं। ते 23, 24, 25 सप्टेंबरचा जे इथं कॅप राऊंड झाला, त्या कॅप राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दिसून आली आणि त्यामुळेच सेकंड राऊंडला सुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तेव्हा आज आपण जाणून घेऊयात की सेकंड राऊंड कसा असणार आहे। सर, मी आपल्या दोघांचं पण मॅडमचं पण स्वागत करतो। आणि सर, एकूणच फर्स्ट राऊंड नेमका कसा झालेला आहे, आपल्या माहितीमुळे निश्चितच लोकांना फायदा झाला आहे का, तेही सांगा।
2: फर्स्ट राऊंड हा साधारणतः आमच्या महाविद्यालयासाठी जवळपास 90% आमच्या जागा भरलेल्या गेलेल्या आहेत फर्स्ट राऊंडमध्ये। आणि ओव्हरऑल जर बघायचं झालं तर आम्ही जी मुलाखत दिली, विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या, ओव्हरऑल जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 कॉलेजेस आहेत। बरेच विद्यार्थी, बरेच श्रोते आमचे रेडिओ तेरणा ऐकतात आणि त्यांचे मला फोनही आले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन पण झालं आणि त्यामुळं पहिला राऊंड हा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे। आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तर त्याचा 90% जागा जवळपास विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये चुरस पण होती तेवढीच। आणि पहिल्या राऊंडमध्ये फक्त डिफेन्स, हँडिकॅप्ड, SC ST अशा काही ज्या प्रवर्गात मुलं दुर्मिळ आहेत अशाच जागा शिल्लक राहिल्या आहेत आमच्या महाविद्यालयाच्या, मी इथं सांगतो।
1: अच्छा, म्हणजे आता तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्या इथे ॲडमिशनची प्रक्रिया सुरू आहे पण आपल्याकडे किती म्हणजे आपल्याकडे जागा शिल्लक नाहीत असं आपलं म्हणणं आहे?
2: शिल्लक आहेत पण ते थोड्याशा शिल्लक आहेत पण त्या जागेवर विद्यार्थी उपलब्ध होऊ शकत नाहीत, अपंगामध्ये, डिफेन्समध्ये, त्यामध्ये ST महिलामध्ये, काही केसेसमध्ये SC महिलामध्ये पण होऊ शकत नाहीत, अशा जागा शिल्लक आहेत। आणि त्या जागा दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिट प्रमाणे
1: म्हणजे तिथं विद्यार्थ्यांना मिळू शकते
2: त्यामुळे त्यांनी ऑप्शन देणं गरजेचं आहे।
1: मग आता हा जो सेकंड राऊंड आहे तो सेकंड राऊंड कधी सुरू होणार आहे आणि याचा काय विषय असणार?
2: सेकंड राऊंड हा साधारणतः उद्यापासून म्हणजे 2, 3, 4 ऑक्टोबर 2026 या दरम्यान होणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी महत्वाची काळजी म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी होता, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी दक्षता घेतली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आता मी इंजिनिअरिंगला पण अशी मुलाखत दिली, ती इंजिनिअरिंगला पण फीडबॅक घेतली होती, काही लोकांनी पहिला ऑप्शन कंपल्सरी भरून थोड्या अडचणी निर्माण झाल्या त्या, म्हणून फार्मसीमध्ये तसं प्रमाण फार कमी झालेलं आहे। त्याच्यामुळं पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांचा फायदा झाला की आपण दिली दक्षता कुठली घ्यायची सांगितलेला, त्यामुळे मी आवर्जून दुसऱ्या राऊंडचं पण सांगतो की 3 ऑप्शन कंपल्सरी आहेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडसाठी। तर 3 ऑप्शन देण्यासाठी त्यांनी 3 ऑप्शन असे द्यायचे की जिथं त्यांना खरंच प्रवेश घ्यायचा आहे, तिन्हीपैकी कुठे लागेल तिथं, किंवा असे ऑप्शन द्यायचे की जिथं आपला नंबर लागणार आहे, काही विद्यार्थ्यांचा निर्णय नसेल किंवा मला धाराशिवला करायचं फार्मसी किंवा मला लातूरला करायचं का पुण्याला करायचं सोलापूरला करायचं, असं काही विद्यार्थी निश्चित झालं नसेल तर त्यांनी पहिले 3 ऑप्शन देताना थोडी दक्षता घ्यायची असे कॉलेज टाकायचे की जिथं हायर पर्सेंटेजचा आपल्यापेक्षा हायर पर्सेंटेज लागतं आपल्या पर्सेंटेजपेक्षा, असे ऑप्शन टाकून खाली तीन नंतर जे तुम्ही आपल्याला पाहिजे ते पर्याय टाकू शकतात. म्हणजे समजा लागला त्या खालील पर्यायामध्ये तर त्यांना बेटरमेंटला सराउंड जाता येतं. ही एक महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी.
1: अच्छा, आता जे फर्स्ट कॅप राऊंड मधून ज्यांनी कॉलेज सिलेक्ट केलेलं नाही त्यांच्यासाठी सेकंड राऊंड महत्वाचा असणार आहे.
2: नक्कीच महत्वाचा असणार आहे बेटरमेंटमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्याला कुठेही प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी सर्वप्रथम सीईटी सेलचा आज संध्याकाळी सीट मॅट्रिक्स प्रकाशित होईल तो पाहणं गरजेचं आहे. तिथे जागा कुठल्या शिल्लक हे पण पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पलीकडं विद्यार्थ्यांना आणखीन काही मदत लागली तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी विभाग आहे आणि त्यांच्या वतीनं सगळे प्राध्यापक हा विद्यार्थ्यांना मदत करायचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर MST CET इथं एक्सटेन्शन सेंटर पण आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्याला आम्ही सर्वतोपरी त्यांना हवं ते कॉलेज मिळण्यासाठी नक्कीच मदत करू.
1: तर जसं आपण सांगत आहात की फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड मधला जो एक डिफरन्स आहे किंवा सेकंड राऊंड मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे किमान आपल्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, तर चुरस कशी राहणार आहे? कारण आपण पहिल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं होतात की जागा आणि विद्यार्थी जरी बरोबर असले तरी सुद्धा चुरस भरपूर असणार.
2: आमच्या महाविद्यालयासाठी चुरस झाली निर्माण, बऱ्याच लोकांना मिळू शकलं नाही ऍडमिशन, तरी पण ते विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड नक्कीच मिळेल असं मला विश्वास आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं असतं की आपले पर्सेंटेज कमी जरी असलं तर मग एक फोन आला होता, मला 49% आलं होतं त्या पालकाचं, त्यांनी दुसऱ्या कॉलेजसाठी प्रयत्न केला होता, मुलगी होती आणि पण तिला तिथं मिळू शकला, तर त्यांनी म्हटलं की सर मला तुमच्याकडे घ्यावं लागलं. अशा विद्यार्थ्यांनी थोडं सतर्क राहणं आणि योग्य ते पर्याय टाकणं गरजेचं आहे आणि कुठली तरी सीट घेऊन ठेवणं गरजेचं आहे, त्यानंतर बेटरमेंटचाही पर्याय राहू शकतो. अशा 3 राऊंडमध्ये जागा चांगल्या कॉलेजच्या भरल्या तर त्यांना 4th राऊंडला फार अवघड होऊन होतं. शेवटच्या राऊंडला चांगलं कॉलेज मिळायचं आणि चांगली कॉलेज हे म्हणजे दुसरे विद्यार्थी घेऊन ठेवतात, त्यामुळे थोडं दक्षता घेणं गरजेचं आहे.
1: आणि मग त्याच्यासाठी आपण खरं तर एक चांगलं ऑप्शन असं सांगू शकता किंवा आपलं काय म्हणणं याच्यावर की कुठेतर सायबर कॅफेवर किंवा कुठेतर घरच्या घरी असं ऑप्शन फॉर्म भरण्याच्या ऐवजी आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेलं कधी पण
2: हो आम्ही मोफत सोय केलेली आहे. आम्ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित काम करतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक रजिस्ट्रेशन करण्यापासून सीईटीची परीक्षा घेण्यापासून त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यापासून त्यांचे ऑप्शन टाकण्यापर्यंत आम्ही विनामूल्य त्यांना प्रामाणिकपणे मदत करतो. त्याच्यामुळं आणि त्याचबरोबर काही अडचण त्यात असेल तर ती काही विद्यार्थ्यांना OTP येत नाही ही एक अडचण येते, काही विद्यार्थ्यांना मेल ID इनव्हॅलिड दाखवतो, अशा बऱ्याच अडचणी येतात. त्यासाठी CET सेंटरचं स्वतःच MST CET आमच्याकडं त्यांचं एक्सटेन्शन सेंटर आणि त्यांचा स्टाफ पण आणि काउन्सिलर पण आहेत. तर त्याच्यामुळं विद्यार्थ्याला एक इथं आलं तर थोडं फायदेशीर राहतं असं मला प्रामुख्याने सांगा वाटतं. कारण कॅफेमध्ये किंवा घरून टाकण्यात काय तर मोबाईलवर टाकण्यात वगैरे काय ऑप्शन खालीवर झाले तर त्या विद्यार्थ्याला अननेसरी जिथं कॉलेज जाते तिथं त्याला जाणं भाग पडतं कंपल्सरी ऑप्शनमध्ये असेल तर, किंवा बेटरमेंटला जावं लागतं नाही लागलं तर, असं थोडंसं अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडंसं बरं राहील इथं आलं तर असं म्हणतो. तर मी पुन्हा एकदा सांगतोय की सगळे विद्यार्थी मित्रांना की 2-3-4 ऑक्टोबर 2026 रोजी फार्मसीचा दुसरा प्रथम प्रवेशाचा राऊंड आहे आणि त्याचे अलॉटमेंट 6 तारखेला लागेल आणि त्याची रिपोर्टिंग 7-8-9 तारखेला आहे. याच पद्धतीने मी नक्कीच रेडिओ तेरणा तिसऱ्या राऊंडसाठी पण येईन आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती देऊन आता सांगितलं असतं पण ते कन्फ्युजन होईल. आता विद्यार्थ्यांनी फोकस दुसऱ्या राऊंडवर करणं गरजेचं आहे कारण दुसऱ्या राऊंडमध्ये काही जागा जरी शिल्लक असतील तर ते त्या त्या प्रवर्गात कन्वर्ट होऊन विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते.
1: तर आता या ठिकाणी फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम आहेत. मॅडम, जसं आत्ता डॉक्टर विक्रमसिंह माने सरांनी सांगितलं की एकूण चुरस असणार आहे, पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा खूप चांगले ऍडमिशन झालेले आहेत आणि सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी खूप संधी उपलब्ध पण असणार आहेत, तर हा फार्मसीचा जो पर्सेंटेज आहे जे की ऍडमिशनचा आहे हे वाढलेलं दिसून येतं, म्हणजे आपल्या पाठिंबातल्या मुलाखतीमध्ये आपण थोडंसं साशंक होतो या बाबतीमध्ये, तर हा फार्मसीमध्ये ॲडमिशनचा टक्का का वाढला हे याचं कारण आपल्याला काय सांगता येऊ शकेल?
3: हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच यावर्षी गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये मुलांचा कल फार्मसीकडे ऍडमिशन घेण्याचा वाढलेला आहे. याचे कारण प्रामुख्याने की हेल्थ केअरचे वाढते महत्व आणि त्यात फार्मसी या क्षेत्राचं असणारं कॉन्ट्रीब्युशन हे एकंदरीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील माहिती झालेलं आहे. फार्मसीला जर करिअर क्षेत्र याच्याने बघितले तर पुढे करिअर क्षेत्रामध्ये संधी तर कोर फार्मसीमध्ये आहेतच, पण त्याचबरोबर IT सेक्टरमध्ये देखील या संधी खूप वाढलेल्या आहेत, ज्या की 4-5 वर्षापूर्वी नव्हत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये IT सेक्टरचं एंट्री इन द फार्मास्युटिकल फील्ड ही वाढलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना संधी आहेत त्याचबरोबर मुलींना वर्क फ्रॉम होमचे जॉब्स पण मिळालेले आहेत की जे मुलींच्या करिअरसाठी महत्वाचे ठरतात, तर त्यामुळे एकंदरीत हे ऍडमिशनचं पर्सेंटेज नक्कीच वाढलेलं आहे.
1: अच्छा, तुम्ही जसं आता म्हटलं की ITS सेक्टरमध्ये सुद्धा फार्मसीचं जास्त इन्क्लुजन झालेलं आहे, त्यासोबत प्लेसमेंट सुद्धा म्हणजे वर्क फ्रॉम होमसाठी पण संधी वाढलेल्या आहेत. तर आता सुद्धा आपल्या रिसेंटलीच काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट झालेलं आहे, तर ते नेमकं कुठल्या विद्यार्थ्यांचं झालं आणि काय विषय?
3: हो सर, सध्या म्हणजे अगदी 2024 आमच्या तेरणा कॉलेजमधून फार्मसी विभागातून जी बॅच बाहेर पडली त्यामध्ये निप्रो लाईफ सायन्सेस, त्यानंतर एमक्युअर, TCS यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट झालेल्या होत्या. त्यानंतर भारत बायोटेकमध्ये झालेल्या आणि अगदी 4-5 विद्यार्थी प्लेसमेंटचे राहिलेले, परंतु त्यांच्या देखील नंतर शॉर्टलिस्ट होऊन विद्यार्थ्यांचे सिलेक्शन पुढे, जसं की उजमा शेख हिचं सिलेक्शन TCS या कंपनीमध्ये झालं आणि त्याचबरोबर बायोटेकची नामांकित कंपनी ओमेगा लाईफ सायन्सेस बेंगलोर यामध्ये देखील आमच्या महाविद्यालयाचा एक मुलगा वैभव गुंजा याचं देखील प्लेसमेंट झालं. आणि रिसेंटलीच आत्ता पुणे येथे ज्या महाविद्यालयाच्या MOU थ्रू 2 विद्यार्थी आविष्कार हक्के आणि श्रद्धा कोल्हाळ यांचे देखील फार्मसी आयटी सेक्टरमध्ये प्लेसमेंट झालेले आहेत.
1: म्हणजे हे प्लेसमेंटचा जो विषय आहे तो कंटिन्युएशनमध्ये आपला चालू आहे, म्हणजे आपला असा काय विषय नाही की वर्षाच्या शेवटीच घ्यायचं, पण आपण म्हणजे विद्यार्थ्यांना त्या संधी नेहमी उपलब्ध करून देत आहोत. आणि मला आणखीन एक विचारायचं की जे ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत किंवा आता जे सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला पुढे जाणार आहेत, तर आपल्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपल्या डिपार्टमेंटच्या वतीनं त्यांना काय काय मदत होऊ शकते हेही सांगाव.
3: हो सर, सध्या ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर सेकंड राऊंड आत्ताच प्राचार्य सर डॉक्टर VV माने सर यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ऑक्टोबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंत आहे. 2 ऑक्टोबर म्हणजे आपली गांधी जयंती, तर महात्मा गांधी जयंती तर आहेच आहे, त्यामुळे जनरली सगळीकडे हा राष्ट्रीय हॉलिडेज असतो, नॅशनल हॉलिडेज असतो. त्याचबरोबर 3 आणि 4 जरी सुट्टीचे दिवस असले शनिवार रविवार, तरी देखील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता पूर्णतः चालू असणार आहे. विद्यार्थी 2, 3 आणि 4 असे तिन्ही दिवस विद्यार्थी येऊन महाविद्यालयात फॉर्म भरू शकतात आणि त्यांच्या गायडन्ससाठी महाविद्यालयाची पूर्ण टीम सर्व प्राध्यापकांसहित प्रेझेंट असणार आहे.
1: अच्छा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनी आणि त्यातल्या त्यात खास करून पालक आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की 2 तारखेला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी जरी असली, शनिवारची जरी सुट्टी असली आणि रविवारची सुट्टी असली, तरी सुद्धा या सेकंड राऊंडसाठी आणि आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी, कॅप राऊंड सुरळीत होण्यासाठी फार्मसी इन्स्टिट्यूट असेल किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्टाफ असेल तो सर्वस्वी या ठिकाणी दिवसभर उपस्थित असणार आहे, जेणेकरून आपली जी सुविधा आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल आणि आपला कॅप राऊंडचा जो हा सेकंड कॅप राऊंड आहे तो पण सक्सेसफुल होऊ शकेल. तेव्हा या ठिकाणी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी दोघांनी पण मिळून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॅप राऊंड सेकंडच्या संदर्भामध्ये जी या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याविषयीही मार्गदर्शन केलेलं आहे. तरीही जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण थेट फोन करून विचारू शकता. त्यासाठी प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 780 78. डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 30 37 12 02 आणि प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67 आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा आपण या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सुद्धा आपल्याला सेकंड राऊंडच्या संदर्भामध्ये काही माहिती घ्यायची असेल ते घेऊ शकता. आणि सेकंड राऊंड जो आहे तो लक्षात ठेवा, ही मुलाखत आपण ऐकत असताना सुद्धा सेकंड राऊंड सुरू आहे 2, 3, 4 ऑक्टोबर रोजी. आपल्या दोघांचे मी धन्यवाद व्यक्त करतो.
3: धन्यवाद.
4: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
5: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
4: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा. बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे. शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का, किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे. लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे. त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात. एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता. यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं. तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो. दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो. तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो. जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती. सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते. पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो. पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो. तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात. तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या

नाजूक स्प्रिंग्स बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता. मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे. एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमीन इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे. पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले. जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे. शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत. पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे. लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे. आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत. तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे. त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे. यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे. कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं, आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. बायोमास, ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो, म्हणजेच वनस्पतीचे मूळ, खोड, फांद्या, पान, फुले, फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते, तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50-300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200-300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचवू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे, तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी, गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो, त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज

0: या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्ष लागत असते, शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल. तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्न वाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: नौवां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आर जी प्रगती हजर झाली आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। मंडळी, बिग स्टार शो मधून आपण अशा विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा देखील यातून प्रयत्न करत असतो, आणि अतिशय लोकप्रिय असा आपला बिग स्टार शो होत आहे। हे सगळं आपल्या श्रोत्यांचेच खरं तर आभार मानते मी, या बिग स्टार शोला प्रेम देत आहेत, आणि याच मालिकेत आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो। तर मंडळी, आजचे देखील बिग स्टार हे खूप जास्त स्पेशल आहेत। श्रोते हो, हिंदी सिनेमामधील कथा, संगीत आणि कलाकार जसे महत्वाचे आहेत, तसेच हिंदी सिनेमामधील गायकांचाही वेगळा असा ठसा आहे, आणि प्रत्येकाचा चाहता वर्गही वेगवेगळा आहे। हिंदी सिनेमांमधून कुंदनलाल सहगलपासून आत्ताच्या अरिजित सिंगपर्यंत एक अद्भुत गायकीचा प्रवास आपण अनुभवलेलाच आहे। आज याच यादीतील एक अशा प्रतिभेला आज आपण जाणून घेणार आहोत, तेही खूप आगळे वेगळे आहेत, आणि त्यांचा आवाज सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतो आणि एक रुहानी मजा देखील देतो। तेव्हा तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया आपल्या अजीज अर्थात मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। तेव्हा चला वळूयात संगीतमय सफरीकडे आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला। आजचे आपले बिग स्टार आहेत मोहम्मद अजीज सर।

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत. आणि आज आपण बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आपले सर्वांचे अजीज असणारे मोहम्मद अजीज साहेबांबद्दल. मोहम्मद अजीज यांच्या गायकीची सुरुवात लहानपणापासूनच झाली. त्यांनी सुरुवाती

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि आजच्या आपल्या विकसा शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि आज आपण जाणून घेतोय आपल्या सर्वांचे हक्काचे असे मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, यानंतर त्या काळातील प्रख्यात संगीतकार नौशाद, ओ पी नय्यर, आर डी बर्मन, बप्पी लहरी, उषा खन्ना, अनु मलिक यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. यानंतर त्यांनी जतीन ललित, राम लक्ष्मण, नदीम श्रवण आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत देखील कर्णमधूर अशी गीतं केली. याच सोबत मोहम्मद अजीज यांनी भजन, खाजगी संगीत, अल्बम आणि दूरचित्रवाणीत जय हनुमान या मालिकेचं शीर्षक गीतही गायलंय. आणि अनेक कार्यक्रम त्यांनी विदेशात देखील केलेले आहेत.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मोहम्मद अजीज साहेब. यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आपल्या कारकिर्दीमध्ये मोहम्मद अजीज यांनी दिलीप कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, संजय दत्त, ऋषी कपूर, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनिल कपूर, सनी देओल यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केलंय. याच सोबत त्यांनी किशोर कुमार, अमित कुमार, नितीन मुकेश, शैलेंद्र सिंग, कुमार सानू आणि सुदेश भोसले यांच्यासोबतही युगुल गीत गायलं आहे आणि त्यांच्या गायिकेने सर्वांनाच प्रभावित केलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, मोहम्मद अजीज यांच्या गायिकेचा जलवा 1988 दशकातही असाच सुरू राहिला. यामध्ये एक सुपरहिट गाणं आलं होतं, ते म्हणजे शूरवीर या चित्रपटातील आवाज हमारी. हे गीत त्यांनी कविता कृष्णमूर्ती यांच्या सोबत गायलं आणि या गीताची जादू सर्वांवरच पुरून उरली. या काळात हे गीत तरुणाईच्या ओठावर रुळलं. या गीतानंतर त्यांचं आणखीन एक गाणं आलं जे सुपरहिट ठरलं, ते होतं बीवी होतो येसी या चित्रपटातील फूल गुलाब का. या गीतानंही प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार हृदयाचा ठाव घेणारे असे गायक म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांबद्दल. 1989 सालही अजीज साहेबांसाठी महत्वाचं ठरलं. या वर्षात त्यांची आणखीन दोन हिट गाणी आली. यामध्ये विजू शाह यांच्या संगीत निर्देशनात आलेलं मैं तेरी मोहब्बत में आणि यल्पिनच्या संगीत निर्देशनात आलेलं तेरा बीमार मेरा दिल या गीतांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली. आता मोहम्मद अजीज हे प्रस्थापित गायकांच्या श्रेणीत जाऊन बसले होते. ते जी गाणी गात होते ती प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. आणि किशोरदा आणि मोहम्मद रफी यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली होती ती मोहम्मद अजीज साहेबांच्या गायकीने भरून निघत होती.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणं 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहे बिग स्टार शो या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, 1990 संगीताच्या बदलत्या काळात अनेक गीतकार संगीतकार येत असतानाही मोहम्मद अजीज यांचा हिटचा फॉर्म्युला चालूच होता. यामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची गाणी विशेष गाजली. तेरी मोहब्बत मेरी जवानी, नरसिंहा या चित्रपटातील चुपचाप तू क्यू या गीताचा समावेश होतो. परंतु त्यांच्या फिल्मी गायकीमध्ये चार चांद लावून गेला तो चित्रपट होता 1992 खुदा गवाह. या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज साहेबांनी गायलेली सर्वच गीतं लोकप्रिय ठरली आणि जिथे या चित्रपटापासून जितका फायदा व्हायला हवा होता तो न होता उलट उतरती कळा लागली. आणि हे मात्र मोठं आश्चर्य म्हणावं लागेल.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, मोहम्मद अजीज यांचं नातं खरं तर मोहम्मद रफी यांच्या गायिकेशी जोडलं जातं. मोहम्मद रफी यांच्या नंतर त्यांचा वारसा अजीज साहेबांनी चालवला असं म्हणता येईल. मोहम्मद अजीज हे नेहमी एक गुणी गायक आणि एक चांगले व्यक्ती म्हणून आपल्या स्मरणात राहतील. त्यांची आणखीन एक विशेषता म्हणावी लागेल, ज्यामध्ये हा व्यक्ती आयुष्यात कधीही प्रसिद्धीसाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय एका सुपरस्टार सिंगरला म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांना.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय एका सुपरस्टार सिंगरला, म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांना. अजीज साहेबांनी एकूण आपल्या फिल्म करिअर मध्ये 1000+ अधिक गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी उडिया, भोजपुरी, मैथिली, पंजाबी, गुजराती, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये गीत गायली आहेत. ते नेहमीच मोहम्मद रफी यांना आपला गुरु मानत. त्यांचं एकूण 30 वर्षाचं फिल्मी करिअर होतं. या 30 वर्षात त्यांनी करोडो लोकांची मनं जिंकली.

आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतलेला आहे मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आणि खास करून फार्मसीमध्ये करिअर करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर ही एक आनंदाची अशी मुलाखत असणार आहे, कारण फार्मसीच्या प्रवेशाचे बी फार्मसीच्या प्रवेशाचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. 23, 24, 25 सप्टेंबर रोजी हा पहिला राऊंड झालेला आहे आणि आता दुसरा राऊंड तो 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला फार्मसीमधलं करिअर करण्यासाठी आणि फार्मसीचा ॲडमिशन घेण्यासाठीचा हा जो कॅप राऊंड आहे तो किती महत्त्वाचा असणार आहे याविषयी परत एकदा आज आपण आजच्या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. आणि या मुलाखतीसाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तथा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांना. ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर पण आहेत बाटू युनिव्हर्सिटीचे तथा या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. आणि त्यांनी जो पहिल्या राऊंडच्या अगोदर 21-22 तारखेला जी आपण मुलाखत ऐकली, 23 तारखेला मुलाखत ऐकली, त्या मुलाखतीमध्ये एकूण फर्स्ट राऊंड आणि फर्स्ट राऊंडच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे डॉक्युमेंट्स असणार किंवा बाकीच्या गोष्टी असणार त्या किती महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याचं आपण नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी आपल्या सर्वांना अतिशय विस्तृत आणि खूप सखोल अशी माहिती सांगितली होती. त्याचा निश्चित आपल्याला फायदा झाला आणि ते दिसून आलं. ते 23, 24, 25 सप्टेंबरचा जे इथं कॅप राऊंड झाला त्या कॅप राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दिसून आली आणि त्यामुळेच सेकंड राऊंडला सुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आज आपण जाणून घेऊयात की सेकंड राऊंड कसा असणार आहे. सर, मी आपल्या दोघांचं पण मॅडमचं पण स्वागत करतो. आणि सर, एकूणच फर्स्ट राऊंड नेमका कसा झालेला आहे आपल्या माहितीमुळे निश्चितच लोकांना फायदा झाला आहे का तेही सांगा.
4: फर्स्ट राऊंड हा साधारणतः आमच्या महाविद्यालयासाठी जवळपास 90% आमच्या जागा भरलेल्या गेलेल्या आहेत फर्स्ट राऊंडमध्ये. आणि ओव्हरऑल जर बघायचं झालं तर आम्ही जी मुलाखत दिली, विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या, ओव्हरऑल जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 कॉलेजेस आहेत. बरेच विद्यार्थी, बरेच श्रोते आमच्या रेडिओ तेरणा ऐकतात आणि त्यांचे मला फोनही आले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन पण झालं आणि त्यामुळं पहिला राऊंड हा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्याचा 90% जागा जवळपास विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये चुरस पण होती तेवढीच. आणि पहिल्या राऊंडमध्ये फक्त डिफेन्स, हँडिकॅप्ड, SC ST अशा काही ज्या प्रवर्गात मुलं दुर्मिळ आहेत अशाच जागा शिल्लक राहिल्या आहेत आमच्या महाविद्यालयाच्या, मी इथं सांगतो.
3: अच्छा, म्हणजे आता तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार करायचं झालं तर आपल्या इथे ॲडमिशनची प्रक्रिया सुरू आहे पण आपल्याकडे किती म्हणजे आपल्याकडे जागा शिल्लक नाहीत असं आपलं म्हणणं आहे.
4: शिल्लक आहेत पण ते थोड्याशा शिल्लक आहेत पण त्या जागा त्या जागेवर विद्यार्थी उपलब्ध होऊ शकत नाहीत. अपंगामध्ये, डिफेन्समध्ये, त्यामध्ये ST महिलामध्ये, काही केसेसमध्ये SC महिलामध्ये पण होऊ शकत नाहीत अशा जागा शिल्लक आहेत. आणि त्या जागा दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिट प्रमाणे
3: म्हणजे तिथं विद्यार्थ्यांना मिळू शकते
4: त्यामुळे त्यांनी ऑप्शन देणं गरजेचं आहे.
3: आता हा जो सेकंड राऊंड आहे तो सेकंड राऊंड कधी सुरू होणार आहे आणि याचा काय विषय असणार.
4: सेकंड राऊंड हा साधारणतः उद्यापासून म्हणजे 2, 3, 4 ऑक्टोबर 2026 या दरम्यान होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महत्वाची काळजी म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी होता, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी दक्षता घेतली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता मी इंजिनिअरिंगला पण अशीच मुलाखत दिली, ती इंजिनिअरिंगला पण फीडबॅक घेतली होती. काही लोकांनी पहिला ऑप्शन कंपल्सरी भरून थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या म्हणून फार्मसीमध्ये तसं प्रमाण फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांचा फायदा झाला की आपण दक्षता कुठली घ्यायची सांगितलेला, त्यामुळे मी आवर्जून दुसऱ्या राऊंडचं पण सांगतो की तीन ऑप्शन कंपल्सरी आहेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडसाठी. तर तीन ऑप्शन देण्यासाठी त्यांनी तीन ऑप्शन असे द्यायचे की जिथं त्यांना खरंच प्रवेश घ्यायचा आहे, तिन्हीपैकी कुठे लागेल तिथं, किंवा असे ऑप्शन द्यायचे की जिथं आपला नंबर लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी निर्णय नसेल की आम्हाला धाराशिवला करायचं फार्मसी का किंवा मला लातूरला करायचं का पुण्याला करायचं सोलापूरला करायचं असं काही विद्यार्थी निश्चित झालं नसेल, तर त्यांनी पहिले तीन ऑप्शन देताना थोडी दक्षता घ्यायचे असे कॉलेज टाकायचे की जिथं हायर पर्सेंटेजचा आपल्यापेक्षा हायर पर्सेंटेज लागतं आपल्या आपल्या पर्सेंटेजपेक्षा असे ऑप्शन टाकून खाली तीन नंतर जे तुम्ही आपल्याला पाहिजे ते पर्याय टाकू शकतात. म्हणजे समजा लागला त्या खालील पर्यायामध्ये तर त्यांना बेटरमेंटला सराउंडला जाता येतं. ही एक महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी.
3: अच्छा, आता जे फर्स्ट कॅप राऊंड मधून ज्यांनी कॉलेज सिलेक्ट केलेलं नाही त्यांच्यासाठी सेकंड राऊंड महत्वाचा असणार आहे.
4: नक्कीच महत्वाचा असणार आहे बेटरमेंटमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्याला कुठेही प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांनी सर्वप्रथम सीईटी सेलचा आज संध्याकाळी सीट मॅट्रिक्स प्रकाशित होईल तो पाहणं गरजेचं आहे. तिथे जागा कुठल्या शिल्लक हे पण पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्याही पलीकडं विद्यार्थ्यांना आणखीन काही मदत लागली तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी विभाग आहे आणि त्यांच्या वतीनं सगळे प्राध्यापक हा विद्यार्थ्यांना मदत करायचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर MST CET इथं एक्सटेन्शन सेंटर पण आहे, त्याच्यामुळं विद्यार्थ्याला आम्ही सर्वतोपरी त्यांना हवं ते कॉलेज मिळण्यासाठी नक्कीच मदत करू.
3: तर जसं आपण सांगत आहात की फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड मधला जो एक डिफरन्स आहे किंवा सेकंड राऊंड मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे किमान आपल्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, तर चुरस कशी राहणार आहे? कारण आपण पहिल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं होतात की जागा आणि विद्यार्थी जरी बरोबर असले तरी सुद्धा चुरस भरपूर असणार.
4: आमच्या महाविद्यालयासाठी चुरस झाली निर्माण, बऱ्याच लोकांना मिळू शकलं नाही ऍडमिशन, तरी पण ते विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड नक्कीच मिळेल असं मला विश्वास आहे. आणि त्याच्याही पुढे सांगायचं म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं असतं की आपले पर्सेंटेज कमी जरी असलं तर मग असं एक फोन आला होता मला 49% आलं होतं त्या पालकाचं, ते दुसऱ्या कॉलेजसाठी प्रयत्न केला मुलगी होती आणि पण तिला तिथं मिळू शकलं नाही, तर त्यांनी म्हटलं की सर मला तुमच्याकडे घ्यावं लागलं. अशा विद्यार्थ्यांनी थोडं सतर्क राहणं आणि योग्य ते पर्याय टाकणं गरजेचं आहे आणि कुठली तरी शीट घेऊन ठेवणं गरजेचं आहे, त्यानंतर बेटरमेंटचाही पर्याय राहू शकतो. असे तीन राऊंडमध्ये जागा चांगल्या कॉलेजच्या भरल्या तर त्यांना चौथ्या राऊंडला फार अवघड होऊन बसतं. शेवटच्या राऊंडला चांगलं कॉलेज मिळायचं आणि चांगली कॉलेज हे मध्ये दुसरे विद्यार्थी घेऊन ठेवतात, त्यामुळे थोडं दक्षता घेणं गरजेचं आहे.
3: आणि मग त्याच्यासाठी आपण खरं तर एक चांगलं ऑप्शन असं सांगू शकता किंवा आपलं काय म्हणणं याच्यावर की कुठेतर सायबर कॅफेवर किंवा कुठेतर घरच्या घरी असं ऑप्शन फॉर्म भरण्याच्या ऐवजी आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेल कधी पण.
4: हो, आम्ही मोफत सोय केलेली आहे. आम्ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित काम करतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक रजिस्ट्रेशन करण्यापासून सीईटीची परीक्षा घेण्यापासून त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यापासून त्यांचे ऑप्शन टाकण्यापर्यंत आम्ही विनामूल्य त्यांना प्रामाणिकपणे मदत करतो. त्याच्यामुळं आणि त्याचबरोबर काही अडचण त्यात असेल त्यांची, काही विद्यार्थ्यांना OTP येत नाही, काही एक अडचण येते, काही विद्यार्थ्यांचा मेल ID इनव्हॅलिड दाखवतो, अशा बऱ्याच अडचणी येतात. त्यासाठी CET सेंटरचं स्वतःचं MST CET आमच्याकडं त्यांचं एक्सटेन्शन सेंटर आणि त्यांचा स्टाफ पण आणि काउन्सिलर पण आहेत. तर त्याच्यामुळं विद्यार्थ्याला एक इथं आलं तर थोडं फायदेशीर राहतं असं मला प्रामुख्याने सांगा वाटतं. कारण कॅफेमध्ये किंवा घरून टाकण्यात काय तर मोबाईलवर टाकण्यात वगैरे काय ऑप्शन खालीवर झाले तर त्या विद्यार्थ्याला अननेसरी जिथं कॉलेज जाते तिथं त्याला जाणं भाग पडतं कंपल्सरी ऑप्शनमध्ये असेल तर, किंवा बेटरमेंटला जावं लागतं नाही लागलं तर, असे थोडंसं अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडंसं बरं राहील इथं आलं तर असं म्हणतो. तर मी पुन्हा एकदा सांगतोय की सगळे विद्यार्थी मित्रांना की 2-3-4 ऑक्टोबर 2026 रोजी फार्मसीचा दुसरा प्रथमच प्रवेशाचा राऊंड आहे आणि त्याचे अलॉटमेंट 6 तारखेला लागेल आणि त्याची रिपोर्टिंग 7-8-9 तारखेला आहे. याच पद्धतीने मी नक्कीच रेडिओ तेरणा तिसऱ्या राऊंडसाठी पण येईल आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती देऊन आता सांगितलं असतं पण ते कन्फ्युजन होईल. आता विद्यार्थ्यांनी फोकस दुसऱ्या राऊंडवर करणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या राऊंडमध्ये काही जागा जरी शिल्लक असतील तर ते त्या प्रवर्गात कन्वर्ट होऊन विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते.
3: तर आता या ठिकाणी फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम आहेत. मॅडम, जसं आत्ता डॉक्टर विक्रमसिंह माने सरांनी सांगितलं की एकूण चुरस असणार आहे, पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा खूप चांगले ऍडमिशन झालेले आहेत आणि सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी खूप संधी उपलब्ध पण असणार आहेत, तर हा फार्मसीचा जो पर्सेंटेज आहे जे की ऍडमिशनचा आहे हे वाढलेलं दिसून येतं, म्हणजे आपल्या पाठिंब्यातल्या मुलाखतीमध्ये आपण थोडंसं साशंक होतो या बाबतीमध्ये, तर हा फार्मसीमध्ये ॲडमिशनचा टक्का का वाढला हे याचं कारण आपल्याला काय सांगता येऊ शकेल?
5: हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच यावर्षी गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये मुलांचा कल फार्मसीकडे ऍडमिशन घेण्याचा वाढलेला आहे. याचे कारण प्रामुख्याने की हेल्थ केअरचे वाढते महत्व आणि त्यात फार्मसी या क्षेत्राचं असणारं कॉन्ट्रीब्युशन हे एकंदरीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील माहिती झालेलं आहे. फार्मसीला जर करिअर क्षेत्र याच्याने बघितले तर पुढे करिअर क्षेत्रामध्ये संधी तर कोर फार्मसीमध्ये आहेतच, पण त्याचबरोबर आय टी सेक्टरमध्ये देखील या संधी खूप वाढलेल्या आहेत, ज्या की 4 ते 5 वर्षापूर्वी नव्हत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये आय टी सेक्टरचं एंट्री इन द फार्मास्युटिकल फील्ड ही वाढलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना संधी आहेत. त्याचबरोबर मुलींना वर्क फ्रॉम होमचे जॉब्स पण मिळालेले आहेत की जे मुलींच्या करिअरसाठी महत्वाचे ठरतात, तर त्यामुळे एकंदरीत हे ऍडमिशनचं पर्सेंटेज नक्कीच वाढलेलं आहे.
3: अच्छा, तुम्ही जसं आता म्हटलं की आय टी एस सेक्टरमध्ये सुद्धा फार्मसीचं जास्त इन्क्लुजन झालेलं आहे, त्यासोबत प्लेसमेंट सुद्धा म्हणजे वर्क फ्रॉम होमसाठी पण संधी वाढलेल्या आहेत. तर आता सुद्धा आपल्या रिसेंटलीच काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट झालेलं आहे, तर ते नेमकं कुठल्या विद्यार्थ्यांचं झालं आणि काय विषय?
5: हो सर, सध्या म्हणजे अगदी 2024 आमच्या तेरणा कॉलेजमधून फार्मसी विभागातून जी बॅच बाहेर पडली त्यामध्ये निप्रो लाईफ सायन्सेस, त्यानंतर एमक्युअर, टीसीएस यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट झालेल्या होत्या. त्यानंतर भारत बायोटेकमध्ये झालेल्या आणि अगदी 4-5 विद्यार्थी प्लेसमेंटचे राहिलेले, परंतु त्यांच्या देखील नंतर शॉर्टलिस्ट होऊन विद्यार्थ्यांचे सिलेक्शन पुढे, जसं की उजमा शेख हिचं सिलेक्शन टीसीएस या कंपनीमध्ये झालं आणि त्याचबरोबर बायोटेकची नामांकित कंपनी ओमेगा लाईफ सायन्सेस बेंगलोर यामध्ये देखील आमच्या महाविद्यालयाचा एक मुलगा वैभव गुंजा याचं देखील प्लेसमेंट झालं. आणि रिसेंटलीच आत्ता पुणे येथे ज्या महाविद्यालयाच्या एमओयू थ्रू 2 विद्यार्थी आविष्कार हक्के आणि श्रद्धा कोल्हाळ यांचे देखील फार्मसी आय टी सेक्टरमध्ये प्लेसमेंट झालेले आहेत.
3: म्हणजे हे प्लेसमेंटचा जो विषय आहे तो कंटिन्युएशनमध्ये आपला चालू आहे, म्हणजे आपला असं काही विषय नाही की वर्षाच्या शेवटीच घ्यायचं, पण आपण म्हणजे विद्यार्थ्यांना त्या संधी नेहमी उपलब्ध करून देत आहोत. आणि मला आणखीन एक विचारायचं की जे ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत किंवा आता जे सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला पुढे जाणार आहेत, तर आपल्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपल्या डिपार्टमेंटच्या वतीनं त्यांना काय काय मदत होऊ शकते हेही सांगावं.
5: हो सर, सध्या ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर सेकंड राऊंड आत्ताच प्राचार्य सर डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ऑक्टोबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंत आहे. 2 ऑक्टोबर म्हणजे आपली गांधी जयंती, तर महात्मा गांधी जयंती तर आहेच आहे, त्यामुळे जनरली सगळीकडे हा राष्ट्रीय हॉलिडेज असतो, नॅशनल हॉलिडेज असतो. त्याचबरोबर 3 आणि 4 जरी सुट्टीचे दिवस असले शनिवार रविवार तरी देखील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता पूर्णतः चालू असणार आहे. विद्यार्थी 2, 3 आणि 4 असे तिन्ही दिवस विद्यार्थी येऊन महाविद्यालयात फॉर्म भरू शकतात आणि त्यांच्या गायडन्ससाठी महाविद्यालयाची पूर्ण टीम सर्व प्राध्यापकांसहित प्रेझेंट असणार आहे.
3: अच्छा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनी आणि त्यातल्या त्यात खास करून पालक आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की 2 तारखेला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी जरी असली, शनिवारची जरी सुट्टी असली आणि रविवारची सुट्टी असली तरी सुद्धा या सेकंड राऊंडसाठी आणि आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी, कॅप राऊंड सुरळीत होण्यासाठी फार्मसी इन्स्टिट्यूट असेल किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्टाफ असेल तो सर्वस्वी या ठिकाणी दिवसभर उपस्थित असणार आहे, जेणेकरून आपली जी सुविधा आहे ती तर खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल आणि आपला कॅप राऊंडचा जो हा सेकंड कॅप राऊंड आहे तो पण सक्सेसफुल होऊ शकेल. तेव्हा या ठिकाणी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या एचओडी डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी दोघांनी पण मिळून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॅप राऊंड सेकंडच्या संदर्भामध्ये जी या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याविषयीही मार्गदर्शन केलेलं आहे. तरीही जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण थेट फोन करून विचारू शकता. त्यासाठी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 780 78. डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 30 37 12 02 आणि प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67 आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा आपण या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सुद्धा आपल्याला सेकंड राऊंडच्या संदर्भामध्ये काही माहिती घ्यायची असेल ते घेऊ शकता. आणि सेकंड राऊंड जो आहे तो लक्षात ठेवा, ही मुलाखत आपण ऐकत असताना सुद्धा सेकंड राऊंड सुरू आहे 2, 3, 4 ऑक्टोबर रोजी. आपल्या दोघांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो.
5: धन्यवाद.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आणि खास करून फार्मसीमध्ये करिअर करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर ही एक आनंदाची अशी मुलाखत असणार आहे, कारण फार्मसीच्या प्रवेशाचे बी फार्मसीच्या प्रवेशाचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. 23, 24, 25 सप्टेंबर रोजी हा पहिला राऊंड झालेला आहे आणि आता दुसरा राऊंड तो 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला फार्मसीमधलं करिअर करण्यासाठी आणि फार्मसीचा ॲडमिशन घेण्यासाठीचा हा जो कॅप राऊंड आहे तो किती महत्त्वाचा असणार आहे याविषयी परत एकदा आज आपण आजच्या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. आणि या मुलाखतीसाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तथा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांना. ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर पण आहेत बाटू युनिव्हर्सिटीचे, तथा या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. आणि त्यांनी जो पहिल्या राऊंडच्या अगोदर 21-22 तारखेला जी आपण मुलाखत ऐकली, 23 तारखेला मुलाखत ऐकली, त्या मुलाखतीमध्ये एकूण फर्स्ट राऊंड आणि फर्स्ट राऊंडच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे डॉक्युमेंट्स असणार आहेत किंवा बाकीच्या गोष्टी असणार आहेत त्या किती महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याचं आपण नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी आपल्या सर्वांना अतिशय विस्तृत आणि खूप सखोल अशी माहिती सांगितली होती. त्याचा निश्चित आपल्याला फायदा झाला आणि ते दिसून आलं. ते 23, 24, 25 सप्टेंबरचा जे इथं कॅप राऊंड झाला त्या कॅप राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दिसून आली आणि त्यामुळेच सेकंड राऊंडला सुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आज आपण जाणून घेऊयात की सेकंड राऊंड कसा असणार आहे. सर, मी आपल्या दोघांचं पण मॅडमचं पण स्वागत करतो. आणि सर, एकूणच फर्स्ट राऊंड नेमका कसा झालेला आहे आपल्या माहितीमुळे निश्चितच लोकांना फायदा झाला आहे का तेही सांगा.
4: फर्स्ट राऊंड हा साधारणतः आमच्या महाविद्यालयासाठी जवळपास 90% आमच्या जागा भरलेल्या गेलेल्या आहेत फर्स्ट राऊंडमध्ये. आणि ओव्हरऑल जर बघायचं झालं तर आम्ही जी मुलाखत दिली, विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या, ओव्हरऑल जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 कॉलेजेस आहेत. बरेच विद्यार्थी, बरेच श्रोते आमचे रेडिओ तेरणा ऐकतात आणि त्यांचे मला फोनही आले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन पण झालं आणि त्यामुळं पहिला राऊंड हा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तर त्याचा 90% जागा जवळपास विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये चुरस पण होती तेवढीच. आणि पहिल्या राऊंडमध्ये फक्त डिफेन्स, हँडिकॅप्ड, SC ST अशा काही ज्या प्रवर्गात मुलं दुर्मिळ आहेत अशाच जागा शिल्लक राहिल्या आहेत आमच्या महाविद्यालयाच्या, मी इथं सांगतो.
3: अच्छा, म्हणजे आता तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्या इथे ॲडमिशनची प्रक्रिया सुरू आहे पण आपल्याकडे किती म्हणजे आपल्याकडे जागा शिल्लक नाहीत असं आपलं म्हणणं आहे.
4: शिल्लक आहेत पण ते थोड्याशा शिल्लक आहेत पण त्या जागेवर विद्यार्थी उपलब्ध होऊ शकत नाहीत. अपंगामध्ये, डिफेन्समध्ये, त्यामध्ये ST महिलामध्ये, काही केसेसमध्ये SC महिलामध्ये पण होऊ शकत नाहीत अशा जागा शिल्लक आहेत. आणि त्या जागा दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिट प्रमाणे
3: म्हणजे तिथं संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते
4: त्यामुळे त्यांनी ऑप्शन देणं गरजेचं आहे.
3: मग आता हा जो सेकंड राऊंड आहे तो सेकंड राऊंड कधी सुरू होणार आहे आणि याचा काय विषय असणार.
4: सेकंड राऊंड हा साधारणतः उद्यापासून म्हणजे 2, 3, 4 2020 या दरम्यान होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महत्वाची काळजी म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी होता, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी दक्षता घेतली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आता मी इंजिनिअरिंगला पण अशीच मुलाखत दिली, ती इंजिनिअरिंगला पण फीडबॅक घेतली होती. काही लोकांनी पहिला ऑप्शन कंपल्सरी भरून थोड्या अडचणी निर्माण झाल्या त्या, म्हणून फार्मसीमध्ये तसं प्रमाण फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांचा फायदा झाला की आपण दिली दक्षता कुठली घ्यायची सांगितलेला. त्यामुळे मी आवर्जून दुसऱ्या राऊंडचं पण सांगतो की तीन ऑप्शन कंपल्सरी आहेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडसाठी. तर तीन ऑप्शन देण्यासाठी त्यांनी तीन ऑप्शन असे द्यायचे की जिथं त्यांना खरंच प्रवेश घ्यायचा आहे, तिन्हीपैकी कुठे लागेल तिथं, किंवा असे ऑप्शन द्यायचे की जिथं आपला नंबर लागणार आहे. काही विद्यार्थ्यांचा निर्णय नसेल किंवा मला धाराशिवला करायचं फार्मसी का किंवा मला लातूरला करायचं का पुण्याला करायचं सोलापूरला करायचं असं काही विद्यार्थी निश्चित झालं नसेल, तर त्यांनी पहिले तीन ऑप्शन देताना थोडी दक्षता घ्यायचे, असे कॉलेज टाकायचे की जिथं हायर पर्सेंटेजचा आपल्यापेक्षा हायर पर्सेंटेज लागतं आपल्या पर्सेंटेजपेक्षा, असे ऑप्शन टाकून खाली तीन नंतर जे तुम्ही आपल्याला पाहिजे ते पर्याय टाकू शकतात. म्हणजे समजा लागला त्या खालील पर्यायामध्ये तर त्यांना बेटरमेंटला सराउंड जाता येतं. ही एक महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी.
3: अच्छा, आता जे फर्स्ट कॅप राऊंडमधून ज्यांनी कॉलेज सिलेक्ट केलेलं नाही त्यांच्यासाठी सेकंड राऊंड महत्वाचा असणार आहे.
4: नक्कीच महत्वाचा असणार आहे बेटरमेंटमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्याला कुठेही प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांनी. त्यांनी सर्वप्रथम CETCLचा आज संध्याकाळी शीट मॅट्रिक्स प्रकाशित होईल तो पाहणं गरजेचं आहे. तिथे जागा कुठल्या शिल्लक हे पण पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्याही पलीकडं विद्यार्थ्यांना आणखीन काही मदत लागली तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी विभाग आहे आणि त्यांच्या वतीनं सगळे प्राध्यापक हा विद्यार्थ्यांना मदत करायचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर MSTCETचं इथं एक्सटेन्शन सेंटर पण आहे, त्याच्यामुळं विद्यार्थ्याला आम्ही सर्वतोपरी त्यांना हवं ते कॉलेज मिळण्यासाठी नक्कीच मदत करू.
3: तर जसं आपण सांगत आहात की फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड मधला जो एक डिफरन्स आहे किंवा सेकंड राऊंड मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे किमान आपल्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, तर चुरस कशी राहणार आहे? कारण आपण पहिल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं होतात की जागा आणि विद्यार्थी जरी बरोबर असले तरी सुद्धा चुरस भरपूर असणार.
4: आमच्या महाविद्यालयासाठी चुरस झाली निर्माण, बऱ्याच लोकांना मिळू शकलं नाही ऍडमिशन, तरी पण ते विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड नक्कीच मिळेल असं मला विश्वास आहे. आणि त्याच्याही पुढे सांगायचं म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं असतं की आपले पर्सेंटेज कमी जरी असलं तर मग एक फोन आला होता, मला 49% आलं होतं त्या पालकाचं, त्यांनी दुसऱ्या कॉलेजसाठी प्रयत्न केला होता, मुलगी होती आणि पण तिला तिथं मिळू शकला, तर त्यांनी म्हटलं की सर मला तुमच्याकडे घ्यावं लागलं. अशा विद्यार्थ्यांनी थोडं सतर्क राहणं आणि योग्य ते पर्याय टाकणं गरजेचं आहे आणि कुठली तरी शीट घेऊन ठेवणं गरजेचं आहे, त्यानंतर बेटरमेंटचाही पर्याय राहू शकतो. अशा तीन राऊंडमध्ये जागा चांगल्या कॉलेजच्या भरल्या तर त्यांना चौथ्या राऊंडला फार अवघड होऊन होतं, शेवटच्या राऊंडला चांगलं कॉलेज मिळायचं आणि चांगली कॉलेज हे मध्ये दुसरे विद्यार्थी घेऊन ठेवतात, त्यामुळे थोडं दक्षता घेणं गरजेचं आहे.
3: आणि मग त्याच्यासाठी आपण खरं तर एक चांगला ऑप्शन असं सांगू शकता किंवा आपलं काय म्हणणं याच्यावर की कुठेतर सायबर कॅफेवर किंवा कुठेतर घरच्या घरी असं ऑप्शन फॉर्म भरण्याच्या ऐवजी आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेलं कधी पण.
4: हो, आम्ही मोफत सोय केलेली आहे. आम्ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित काम करतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक रजिस्ट्रेशन करण्यापासून CET ची परीक्षा घेण्यापासून त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यापासून त्यांचे ऑप्शन टाकण्यापर्यंत आम्ही विनामूल्य त्यांना प्रामाणिकपणे मदत करतो. त्याच्यामुळं आणि त्याचबरोबर काही अडचण त्यात असेल तर ती काही विद्यार्थ्यांना OTP येत नाही ही एक अडचण येते, काही विद्यार्थ्यांचा मेल ID इनव्हॅलिड दाखवतो, अशा बऱ्याच अडचणी येतात. त्यासाठी CET सेंटरचं स्वतःच MST CET आमच्याकडं त्यांचं एक्सटेन्शन सेंटर त्यांचा स्टाफ पण आणि काउन्सिलर पण आहेत, तर त्याच्यामुळं विद्यार्थ्याला एक इथं आलं तर थोडं फायदेशीर राहतं असं मला प्रामुख्याने सांगा वाटतं. कारण कॅफेमध्ये किंवा घरून टाकण्यात काय तर मोबाईलवर टाकण्यात वगैरे काय ऑप्शन खालीवर झाले तर त्या विद्यार्थ्याला अननेसरी जिथं कॉलेज जायचं तिथं त्याला जाणं भाग पडतं कंपल्सरी ऑप्शनमध्ये असेल तर, किंवा बेटरमेंटला जावं लागतं नाही लागलं तर, असे थोडंसं अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडंसं बरं राहील इथं आलं तर असं म्हणतो. तर मी पुन्हा एकदा सांगतोय की सगळे विद्यार्थी मित्रांना की 2-3-4 ऑक्टोबर 2020 रोजी फार्मसीचा दुसरा प्रथम प्रवेशाचा राऊंड आहे आणि त्याचे अलॉटमेंट 6 तारखेला लागेल आणि त्याची रिपोर्टिंग 7-8-9 तारखेला आहे. याच पद्धतीने मी नक्कीच रेडिओ तेरणा तिसऱ्या राऊंड साठी पण येईन आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती देऊन, आता सांगितलं असतं पण ते कन्फ्युजन होईल, आता विद्यार्थ्यांनी फोकस दुसऱ्या राऊंडवर करणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या राऊंडमध्ये काही जागा जरी शिल्लक असतील तर ते त्या त्या प्रवर्गात कन्वर्ट होऊन विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते.
3: तर आता या ठिकाणी फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम आहेत. मॅडम, जसं आत्ता डॉक्टर विक्रमसिंह माने सरांनी सांगितलं की एकूण चुरस असणार आहे, पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा खूप चांगले ऍडमिशन झालेले आहेत आणि सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी खूप संधी उपलब्ध पण असणार आहेत, तर हा फार्मसीचा जो पर्सेंटेज आहे जे की ऍडमिशनचा आहे हे वाढलेलं दिसून येतं, म्हणजे आपल्या पाठिंबातल्या मुलाखतीमध्ये आपण थोडंसं साशंक होतो या बाबतीमध्ये, तर हा फार्मसीमध्ये ऍडमिशनचा टक्का का वाढला हे याचं कारण आपल्याला काय सांगता येऊ शकेल?
5: हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच यावर्षी गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये मुलांचा कल फार्मसीकडे ॲडमिशन घेण्याचा वाढलेला आहे. याचे कारण प्रामुख्याने की हेल्थ केअरचे वाढते महत्त्व आणि त्यात फार्मसी या क्षेत्राचं असणारं कॉन्ट्रीब्युशन हे एकंदरीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील माहिती झालेलं आहे. फार्मसीला जर करिअर क्षेत्र याच्याने बघितले तर पुढे करिअर क्षेत्रामध्ये संधी तर कोर फार्मसीमध्ये आहेतच, पण त्याचबरोबर आय टी सेक्टरमध्ये देखील या संधी खूप वाढलेल्या आहेत, ज्या की 4 ते 5 वर्षापूर्वी नव्हत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये आय टी सेक्टरचं एंट्री इन द फार्मास्युटिकल फील्ड ही वाढलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना संधी आहेत. त्याचबरोबर मुलींना वर्क फ्रॉम होमचे जॉब्स पण मिळालेले आहेत की जे मुलींच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरतात, तर त्यामुळे एकंदरीत हे ॲडमिशनचं पर्सेंटेज नक्कीच वाढलेलं आहे.
3: अच्छा, तुम्ही जसं आत्ता म्हटलं की आय टी एस सेक्टरमध्ये सुद्धा फार्मसीचं जास्त इन्क्लुजन झालेलं आहे, त्यासोबत प्लेसमेंट सुद्धा म्हणजे वर्क फ्रॉम होमसाठी पण संधी वाढलेल्या आहेत. तर आत्तासुद्धा आपल्या रिसेंटलीच काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट झालेलं आहे, तर ते नेमकं कुठल्या विद्यार्थ्यांचं झालं आणि काय विषय?
5: हो सर, सध्या म्हणजे अगदी 2024 आमच्या तेरणा कॉलेजमधून फार्मसी विभागातून जी बॅच बाहेर पडली त्यामध्ये निप्रो लाईफ सायन्सेस, त्यानंतर एम क्युअर, टी सी एस यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट झालेल्या होत्या. त्यानंतर भारत बायोटेकमध्ये झालेल्या आणि अगदी 4-5 विद्यार्थी प्लेसमेंटचे राहिलेले, परंतु त्यांच्या देखील नंतर शॉर्टलिस्ट होऊन विद्यार्थ्यांचे सिलेक्शन पुढे, जसं की उजमा शेख हिचं सिलेक्शन टी सी एस या कंपनीमध्ये झालं आणि त्याचबरोबर बायोटेकची नामांकित कंपनी ओमेगा लाईफ सायन्सेस बेंगलोर यामध्ये देखील आमच्या महाविद्यालयाचा एक मुलगा वैभव गुंजा याचं देखील प्लेसमेंट झालं. आणि रिसेंटलीच आत्ता पुणे येथे ज्या महाविद्यालयाच्या एमओयू थ्रू 2 विद्यार्थी आविष्कार हक्के आणि श्रद्धा कोल्हाळ यांचे देखील फार्मसी आयटी सेक्टरमध्ये प्लेसमेंट झालेले आहेत.
3: म्हणजे हे प्लेसमेंटचा जो विषय आहे तो कंटिन्युएशन मध्ये आपला चालू आहे, म्हणजे आपला असं काही विषय नाही की वर्षाच्या शेवटीच घ्यायचं, पण आपण म्हणजे विद्यार्थ्यांना त्या संधी नेहमी उपलब्ध करून देत आहोत. आणि मला आणखीन एक विचारायचं की जे ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत किंवा आता जे सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला पुढे जाणार आहेत, तर आपल्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपल्या डिपार्टमेंटच्या वतीनं त्यांना काय काय मदत होऊ शकते हेही सांगावं.
5: हो सर, सध्या ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर सेकंड राऊंड आत्ताच प्राचार्य सर डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ऑक्टोबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंत आहे. 2 ऑक्टोबर म्हणजे आपली गांधी जयंती, तर महात्मा गांधी जयंती तर आहेच आहे, त्यामुळे जनरली सगळीकडे हा राष्ट्रीय हॉलिडेज असतो, नॅशनल हॉलिडेज असतो. त्याचबरोबर 3 आणि 4 जरी सुट्टीचे दिवस असले शनिवार रविवार तरी देखील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता पूर्णतः चालू असणार आहे. विद्यार्थी 2, 3 आणि 4 असे तिन्ही दिवस विद्यार्थी येऊन महाविद्यालयात फॉर्म भरू शकतात आणि त्यांच्या गायडन्ससाठी महाविद्यालयाची पूर्ण टीम सर्व प्राध्यापकांसहित प्रेझेंट असणार आहे.
3: अच्छा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनी आणि त्यातल्या त्यात खास करून पालक आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की 2 तारखेला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी जरी असली, शनिवारची जरी सुट्टी असली आणि रविवारची सुट्टी असली तरी सुद्धा या सेकंड राऊंडसाठी आणि आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी, कॅप राऊंड सुरळीत होण्यासाठी फार्मसी इन्स्टिट्यूट असेल किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्टाफ असेल तो सर्वस्वी या ठिकाणी दिवसभर उपस्थित असणार आहे, जेणेकरून आपली जी सुविधा आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल आणि आपला कॅप राऊंडचा जो हा सेकंड कॅप राऊंड आहे तो पण सक्सेसफुल होऊ शकेल. तेव्हा या ठिकाणी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या एचओडी डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी दोघांनी पण मिळून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॅप राऊंड सेकंडच्या संदर्भामध्ये जी या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याविषयीही मार्गदर्शन केलेलं आहे. तरीही जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण थेट फोन करून विचारू शकता. त्यासाठी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 780 78. डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 30 37 12 02 आणि प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67 आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा आपण या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सुद्धा आपल्याला सेकंड राऊंडच्या संदर्भामध्ये काही माहिती घ्यायची असेल ते घेऊ शकता. आणि सेकंड राऊंड जो आहे तो लक्षात ठेवा, ही मुलाखत आपण ऐकत असताना सुद्धा सेकंड राऊंड सुरू आहे 2, 3, 4 ऑक्टोबर रोजी. आपल्या दोघांचे मी धन्यवाद व्यक्त करतो.
5: धन्यवाद.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताजा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा

आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे

आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.